0: Salam Maza King.
1: Oh Maza King.
2: मी
0: घरी नाही जायचं का?
1: मी तुझी गर्ल जाने जी गर्ल मी छम्मक छलो तू माझा किंग किंग किंग किंग.